भाई साहब व्हाट अ ट्रैक यार. श्रेया घोषाल ने क्या गा दिया यार इस गाने को. मेरी ऐसी आवाज होती मैं आपको रोज गाने सुनाती. कितना मजा आता. बच गए आप. ਸੁਣਿਓ ਕਿਦਾਂ ਦੀ ਗੱਲ ਚੱਲ. ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ, ਸਿਮਰਨ ਕੌਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ 8:32 ਦੇ